वाकई साईं वाकई ॾाढो वी आई पी भलो गानो जेको असां एंजॉय कयोसीं बिल्कुलु तव्हां सां गॾु मौजूदु आहे प्रोग्राम आहे जल्दी कना मसीह तव्हांजी सिदरा तव्हां सां गॾु मौजूदु आहे हीअ असां गानो हलायो आहे कारी वॻे वारो ऐं डेडिकेट कंदासीं असांजे प्यारे सोणे भाउ खे जंहिंजो नालो आहे